0: ಸಿಮೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಹಲೋ
2: ಹಜೂರ್, ನಮಸ್ಕಾರ.
1: ಹಲೋ
2: ನಮಸ್ಕಾರ ಕಾಕಾ, ಸುನ್ನು ಭಯನ.
1: ಹಲೋ ಹಲೋ ಹಲೋ, ಅಲ್ಲಿ ಠುಲು ಸ್ವರಲ್ಲಿ ಬೋಲುಸ್ ನ, ಖೈ ಕು ಬೋಲೆಗೊ, ಮೈಲೆ ಕೈ ಭರೇ ಪಾಯಿನ.
2: ಹಜೂರ್ ಕಾಕಾ ನಮಸ್ಕಾರ, ಮ ಭತೀಜ್ ಬೋಲೆಗೊ, ಭತೀಜ್ ಸುನ್ನು ಭಯನ.
1: ಎ ರಾಮು ಹೇರ್ನ, ಮೇರ ತ ಕಾನ್ ಸಮಸ್ಯೆ ಭಯರ ತಿತಿ ರಾಮ್ರೋಸಂಗ ಸುನ್ನೆ ಮೆಸೇಜ್ ಪಾವುದಿನ.
2: ಓ, ಯೇ ಕುರಾ ಬನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೊ ಕಾಕಾ. ಅಲ್ಲಿ INF ಹರಿಯೋ ಖರ್ಕ ಅಸ್ಪತಾಲ್ ನ ಕಾನ್ಕು ಉಪಚಾರ ಕೇಂದ್ರ ಖುಲೆಗೊ ಛ. ಕಮ್ ಮೂಲ್ಯಮೈ ಉಚ್ಚ ಸ್ತರ ಸೇವಾ ಪಾವನ ಸಕಿನ್ಛ. ತೇ ಗರ ಕಾನ್ ಜತಾನ ಬನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೊ.
1: ಅನಿ ಹಾಮಿ ಕಾನ್ ಕಮ್ ಸುನ್ನೆಲೈ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ ತ ಭತೀಜ್?
2: ಹುಂಚ ಕಾಕಾ ಹುಂಚ. ಕಾನ್ ಪಾಕೆಕೊ, ಕಾನ್ ದುಖೆಕೊ, ಕಾನ್ ನಸುನ್ನೆ ವಾ ಕಮ್ ಸುನ್ನೆ, ಕಾನ್ ಕರಾವ್ನೆ ಚಿಲಾವ್ನೆ, ಕಾನ್ ಡಮ್ಮ ಹುನೆ, ಕಾನ್ಕು ನಜಿಕ್ ಸುನ್ನಿನೆ ವಾ ಗಿರ್ಖಾ ಪಲಾಯಕೊ ಛ ಭನೆ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ.
1: ಅನಿ ಕತಿ ಬೆಲಾ ಬಸ್ಸುಂತೆ ಡಾಕ್ಟರ್?
2: ಅಬ ಭ್ಯಾವ್ನು ಹುಂಚ ಭನೆ ತ ಬಿಹಾನ ದಿವಸ ಜಾನು ಭಯ ಹುಂಚ. ಭ್ಯಾವ್ನು ಭಯನ ಭನೆ ಸಂಧ್ಯಾಕಾಲೀನ ಸೇವಾಮಾ ಸಾಂಜ 4 ಬಜೆ ಭಿತ್ರ ನಾಮ ದರ್ತಾ ಗರೈಹಾಲ್ನುಸ್, ಅನಿ 4:30 ಬಜೆ ಬಾಟ ಡಾಕ್ಟರ್ ಲೈ ದೇಖಾಉನುಸ್.
1: ಲ ಯೋ ಕುರಾ ಚೈ ಗಜ್ಜಬ್ ಸುನಾಯ ಭತೀಜ್, ಮ ಯೋ ಕುರಾ ಟೋಲ್ ಚಿಮಿಕ್ ತಿರ ಮನಿ ಭನಿ ಹಾಲ್ಚು.
3: INF ನೇಪಾಲ ಹರಿಯ ಖರ್ಕ ಅಸ್ಪತಾಲ್ ತಥಾ ಪುನಃಸ್ಥಾಪನಾ ಕೇಂದ್ರ ಪೋಖರಾ 15 ನಯಾ ಗಾಂವ್. ಫೋನ್ 061-433-342-433-640.
4: पर्यटकीय नगरी पोखरामा मेट्रो सिटी हस्पिटल प्राली सृजना चोक पोखराले विभिन्न किसिमका विशेषज्ञ चिकित्सक सेवाहरूको उपचार ल्याएको जानकारी गराउँदछौ.
5: हाम्रा सेवाहरू:
4: हार्ट जोड्ने, नसा तथा मेरुदण्ड रोग,
5: जनरल सर्जरी, सबै प्रकारका अपरेशन सेवा,
4: मृगौला तथा मूत्र रोग, युरो सर्जरी,
5: पेट, छाती, मुटु, थाइरोइड तथा मधुमेह रोग,
4: न्युरो सर्जरी सेवा, कार्डियोथोरासिक तथा भास्कुलर सर्जरी सेवा,
5: बाल रोग,
4: नाक कान तथा घाँटी रोग,
5: मानसिक तथा स्नायु रोग,
4: प्रसूति तथा स्त्री रोग,
5: छाला, यौन तथा कुष्ठ रोग,
4: नेत्र रोग,
5: दाँत तथा मुख रोग,
4: क्यान्सर रोग, दूरबीन र लेजर प्रविधि प्रयोग गरी गरिने विभिन्न अपरेशनहरू, अत्याधुनिक माइक्रो डिभाइडर प्रविधिद्वारा नाक कान तथा घाँटी रोगको अपरेशन, मासिक नियमित खोप सेवा,
5: 24 घण्टा एम्बुलेन्स, इमर्जेन्सी, अत्याधुनिक प्रयोगशाला तथा फार्मेसी सेवा,
4: सुविधा सम्पन्न ICU सेवा,
5: डिजिटल एक्सरे,
4: सिटी स्क्यान सेवा,
5: भिडियो एक्सरे, इको कार्डियोग्राफी,
4: इन्डोस्कोपी, ECG, EEG, PTA,
5: फिजियोथेरापी, युरोफ्लोमेट्री,
4: केमोथेरापी,
5: सुरक्षित गर्भपतन सेवा,
4: होल बडी चेकअप, हेल्थ प्याकेज.
5: मेट्रो सिटी हस्पिटल प्राली, पोखरा 8 सृजना चोक कास्की.
4: फोन 061-572-648, 572-849.
6: खुट्टू खुट्टू पियो या सिप पर रमायो,
7: अब घर में लाइक इट चीज को हमें.
8: रिफ्रेशमेंट सँगै न्यूट्रिशन दिन आयो मौसम चिसो.
9: जलवायु परिवर्तन र रेड प्लस सम्बन्धमा नेपाल आदिवासी जनजाति महासंघको अडान.
10: भूमि, वन र प्राकृतिक स्रोत सँगको आदिवासी जनजातिको अन्यश्रित सम्बन्धलाई मान्यता देऊ.
9: जल, जमिन, जंगल, खानी र प्राकृतिक स्रोतमाथि आदिवासी जनजातिको स्वामित्व र नियन्त्रणको अधिकार सुनिश्चित गर.
10: वन संरक्षण र व्यवस्थापन सम्बन्धी आदिवासी जनजातिको परम्परागत प्रणालीलाई मान्यता देऊ.
9: स्वतन्त्र अग्रिम जानकारी सहितको मञ्जुरीलाई सुनिश्चित गर.
10: पूर्ण र प्रभावकारी सहभागिताको व्यवस्था सुनिश्चित गर.
9: आत्मनिर्णयको अधिकारलाई मान्यता देऊ.
10: अन्तर्राष्ट्रिय श्रम संगठन ILO महासन्धि नम्बर 169 र UN DRIF कार्यान्वयन गर.
9: नेपाल आदिवासी जनजाति महासंघ.